0: गिलास तुम कुफाफ ही।
1: राना नवा नी लनुना ना चुचुचा तवम नी तुएरा ना जय फाचेरु वनरो मायर फुची क्या तवम जोले जाया दिया ना पियत स्पून जावटा निस्तावा अर मर मारवा नी पितुलो फंजका ना तिवा राना इता ना रिवा लाचा कंद्रन मासुन दिजोन जावटा तेनिन को यू रन मासुन लाचा क्यों न्यामनुका ना दिजोन तेनिन को लाचा कंद्रन मासुन सचिया ohatran'ny aina nanjavatra ny aina ny vahoaka malagasy tamin'izany a nitsindry azo lena ny fanjanahantany a ny famoretana mahery vaika ny famonoana dia latsaka ny ranomaso a satria maninona satria tsy hitadidintsika amin'izao fotoana zao zany fijaliany vahoaka tamin'izany fotoana zany hitsakitsahantsika ny rany reny olona be reny razambentsika tamin'ireny.